आई हो तो पानी जिंदगी के मुकम्मल बनायो वाइटिश लवली क्रीम जो इस्तेमाल लाज़िम कयो हिन गर्मियुनि जे मौसम ते तव्हांजे लाइ बेस्ट आहे छो त तव्हां अगरि पढ़ो था पढ़ाइण वञो था कोई बि जॉब कयो था कुझु बि कयो था त तव्हां वञो था पंहिंजे कम ते त उन खां पहिरियां वाइटिश लवली क्रीम जो इस्तेमाल तव्हां लाज़मी कयो जे सॼो ॾींहुं तव्हांजो वी आई पी गुज़रे ऐं तव्हांजी स्किन सफ़ा ऐं फ्रेश हुजे ग्लोइंग हुजे ऐं तव्हां ग्लो कंदा रहो ओके जी उन खां अलावा वाइटिश जो साबुण बि अवेलेबल आहे वाइटिश जो फेस वॉश बि अवेलेबल आहे हाणे तव्हां ते डिपेंड करे थो त तव्हां साबुण हणण वारा माण्हू आहियो या तव्हां फेस वॉश हणण वारा माण्हू आहियो अक्सर मूं ॾिठो आहे त खोड़ सारा माण्हू चवंदा आहिनि बाबा असां साबुण हणंदा आहियूं असां फेस वॉश हणंदा आहियूं त तव्हांजी जेका बि विश आहे तव्हां जेको बि हणंदा आहियो तव्हां उहो लॻायो पर जेको वाइटिश जो जेको साबुण आहे न उहो अगरि मां तव्हांखे ॿुधायां त उन में आहे एवोकाडो एलोवेरा ऐं मिल्क ठीकु आहे नेचुरल चीज़ूं आहिनि जेके जे अंदरि एड थियल आहिनि तव्हांखे नेचुरल निखार ॾींदो नेचुरल तव्हांखे रिज़ल्ट मिलंदा अगरि असां

वाइटिश जे फेस वॉश जी गाल कयूं था त वाइटिश जे फेस वॉश जेको आहे उहो विटामिन सी सां तयार थियल आहे जेको तव्हांजी स्किन खे ब्राइट बणाईंदो एंटी एजिंग जे लाइ आहे उन खां अलावा क्रीमी फेस वॉश अथव जॾहिं तव्हां इस्तेमालु कंदा त तव्हांखे वी आई पी मज़ो अची वेंदो ऐं वाइट एज जो जेको फेस वॉश वाइटमिन सी सां गॾो गॾु हिन जे अंदरि वाइटमिन ई बि मौजूदु आहे इहे जेके तमामु घणा फ़ाइदा आहिनि उहे तव्हांखे तॾहिं मिलंदा जॾहिं तव्हां इस्तेमालु करे

ॾिसंदा. सो इस्तेमालु कयो, पंहिंजे हुस्न खे वधायो बाबा, हुस्न खे वधायो. ऐं हिन खां अलावा वाइटेश ब्यूटी क्रीम जी अगरि ॻाल्हि कयूं था, त वाइटेश ब्यूटी क्रीम जे आहे, हीअ नाइट क्रीम आहे जंहिंखे तव्हां राति जे टाइम इस्तेमाल कंदा. सोनो थियण चाहियो था त वाइटेश ब्यूटी क्रीम जो इस्तेमालु लाज़मी कजो. ऐं वाइटेश ब्यूटी क्रीम जेका आहे इहा तव्हांजी स्किन खे फ्रेश रखंदी आहे, तव्हांजी स्किन खे जेको आहे ग्लोइंग बणाईंदी आहे, तव्हांजे चहिरे ते जेके बि साइड इफेक्ट्स आहिनि उन्हनि खां तव्हांखे प्रोटेक्ट कंदी आहे, तव्हांजे चहिरे ते रिंकल्स आहिनि या वरी तव्हांजे स्किन ते जेको आहे न डार्क सर्कल अची विया आहिनि खोड़ सारा, त उन्हनि खे ख़तम कंदे तव्हांजे स्किन खे सफ़ा गोरो चिटो ऐं चिकनो बणाए छॾींदी. ऐं उन खां अलावा अगरि तव्हां एक्नी जी वजह सां छदीद परेशान आहियो, एक्नी तव्हांखे नथा छॾनि, त पोइ तव्हां डॉक्टर पिंपल एंटी एक्नी ट्यूब जो इस्तेमाल करे सघो था. डॉक्टर पिंपल एंटी एक्नी ट्यूब आहे जेको तव्हांजी खूबसूरती खे वधाईंदो ऐं तव्हांजे चहिरे जा एक्नी ख़तम कंदो, छो त हीउ आयुर्वेदिक फार्मूलो आहे. हिन जे अंदरि जेको आहे न सभु जड़ियूं बूटियूं एड थियल आहिनि, ऐं जड़ियूं बूटियुनि जो मक़सदु इहो हूंदो आहे त तव्हांजे चहिरे जा जेके दाणा हूंदा आहिनि उहे ख़तम थी वञनि. ऐं हिन खां अलावा सिर्फ़ एक्नी ख़तम न थींदा, बल्कि तव्हांजे चहिरे ते जेके एक्नी जा निशान आहिनि, दाग धब्बा आहिनि या एक्स्ट्रा ऑयल ब्लैक हेड्स आहिनि, वाइट हेड्स आहिनि, ब्लैक पोर्स आहिनि, या एक्नी कहिड़ी बि तरह जो आहे या फिर तव्हांजे चहिरे ते एक्स्ट्रा ऑयल अची वेंदो आहे, त ही सभु चीज़ूं ख़तम थी वेंदियूं जॾहिं तव्हां डॉक्टर पिंपल एंटी एक्नी ट्यूब जो इस्तेमालु कंदा. हाणे ॻाल्हि इतां स्टार्ट थिए थी त इस्तेमालु कीअं करणो आहे, सिदरा ॿुधाए त छॾियो पर इस्तेमाल कीअं कंदासीं. त अगरि तव्हां इस्तेमालु करणु चाहियो था त तव्हां डॉक्टर पिंपल एंटी एक्नी ट्यूब खे जेको आहे न राति जे टाइम इस्तेमालु कंदा सुम्हण खां पहिरीं, ठीकु आहे. तव्हां पंहिंजो चङे तरीक़े सां फेस वॉश कंदा, पंहिंजे हथनि खे चङे तरीक़े सां साफ़ कंदा, क्लीन कंदा, उन खां पोइ तव्हां जिते जिते दाणा आहिनि, जिते जिते निशान आहिनि, जिते जिते कोई सड़न जो निशान आहे, कोई कट जो निशान आहे, उहे ख़तम कयो था त उन ते जॻहियुनि ते लॻाए करे पोइ तव्हां सुकून सां सुम्ही पओ. ऐं पोइ जॾहिं तव्हां सुबुह जो उथ ना त सभ खां पहिरियों कमु इहो कंदा त तव्हां पंहिंजो फेस वॉश कंदा, ठीकु आहे, पोइ तव्हां ॿिए कमु कार सां लॻी वञिजो. ऐं हिन खां अलावा वाइटेश ब्यूटी क्रीम जेका आहे इहा तव्हां इस्तेमालु कयो था त इन खे बि राजी टाइम कंदा, छो त सुम्हण खां पहिरीं इस्तेमालु करणी आहे. नाइट क्रीम समझो था. बाकी वाइटेश लवली क्रीम जेका इनके त तव्हां ॾींहं जो लॻायो, राति जो लॻायो, बसि तव्हांजी भाषा इहा बाबा जंहिंमहिल दिलि चवे लॻायो. सो वाइट वाइटेश लवली क्रीम हुजे, डॉक्टर पिंपल एंटी एक्नी ट्यूब हुजे, या वरी वाइटेश ब्यूटी क्रीम हुजे, ही तमामु प्रोडक्ट्स नेचुरल अज़ा सां तयारु थियल आहिनि तव्हांजे ख़ूबसूरत सूरती खे वधाइण जे लाइ ऐं तव्हांजे हुस्न खे सफ़ा चार चंड लॻाइण जे लाइ. ऐं हिन खां अलावा तव्हांजी स्किन सेंसिटिव आहे, ऑयली आहे, ड्राई आहे, कॉम्बिनेशन टाइप आहे, हर तरह जी स्किन जे लाइ ही तयारु थियल आहे. मर्द मायूं सभिनी सघनि था. ऐं
सुठी मज़े जी ॻाल्हि अगरि तव्हांजे एरिया में अञा ताईं अवेलेबल न आहिनि थिया अरे बाबा छा था कयो अवेलेबल करायो ऐं डायल कयो 03 1579 0595 3151979

मिजू बड़ा हूँ भाषा मतो यार बने हूँ भाषा नचा नचा दिल पंज मार ऐसी वैसी न तू बात कर मुझे सेना को ही मुलाकात कर तू अठगा तू अठगा तू अठक ढक ढक।